महाराणी कौसल्येचा सावळा रामचंद्र दिसा मासानी वाढला. बालवयातच त्यानं धनुर्विद्या आत्मसात केली, धार्मिक ग्रंथ अभ्यासले, आता राजसभेत येऊन बसू लागला. त्याच्या समवेत लक्ष्मणादी त्याची लहान भावंड ही निष्णात झाली. एके प्रसंगी राजा दशरथ पुत्रासह वर्तमान राजसभेत बसला असता महर्षी विश्वामित्र तिथं आले.

राजाने त्यांचा आनंदाने स्वागत केलं आणि नम्रपणे विचारलं, मुनिवर्य काय कार्य असेल ते सांगा, मी ते सर्वस्वी शेवटासनी। राजाच्या ह्या भाषणाने अत्यंत हर्षित होऊन महर्षी विश्वामित्र म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा। मायावी रात्रिंचर, मायावी रात्रिंचर, कष्टविती मजसी फार, कैक वार करून यज्ञ नाही सांगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा। शाप कसा देऊ मी, शाप कसा देऊ मी, दीक्षित तो नित्यक्षमी, शाप कसा देऊ मी, दीक्षित तो नित्यक्षमी, सोडतोच तो प्रदेश याग मोडता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा। आरभिता फिरून यज्ञ, आरभिता फिरून यज्ञ, आणिती ते सतत विघ्न, प्रकटतात मंडपात कुंड पेटता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा। वेदीवर रक्त मांस, वेदीवर रक्त मांस, फेकतात ते नृशंस, नाचतात स्वैर सुखे मंत्र थांबता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा। बालवीर राम तुझा, बालवीर राम तुझा, देवो त्या घोर सजा, सान जरी बाळ तुझा थोर योग्यता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा। शंकित का होसी नृपा, शंकित का होसी नृपा, मुनि मागे राजकृपा, बावरसी काय असा शब्द पाळता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा। प्राणाहुन वचनी प्रीत, प्राणाहुन वचनी प्रीत, रघुवंशी हीच रीत, दाखवी बघ राम स्वतः पूर्ण सिद्धता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा। कौसल्ये रडसी काय, कौसल्ये रडसी काय, भीरू कशी वीर माय, उभय वंश धन्य रणी पुत्र रंगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा। मारिच तो सुबाहु, मारिच तो सुबाहु, राक्षसते दीर्घ बाहु, ठेवितील शस्त्र पुढे राम पाहता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा। श्री रामा तूच मान, श्री रामा तूच मान, घेई तुझे चाप बाण, येतो तर येऊ दे अनुज मागुता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा।